वामन हारे केते राग परिस्यो कहियन केते गावन हारे गावै तहनो पौन पाणी बै संतर गावै राजा धर्म दुआरे गावै चित गुप्त लिख जाने लिख लिख धर्म विचारे गावै ईश्वर ब्रह्मा देवी सोहन सदा सवारे गावै इंद इंदासन बैठे देवत्या दार नाले गावै सिद्ध समाधि अंदर गावन